0: कता हो चिटिक्क परेर
1: यसो आह्वान जान लाग
0: भुई पुस्यौ
1: पुसे
0: लुगा धोयो
1: धोए
0: भाडा माझ्यौ
1: आछी माझे त
0: ए त्यसो भए हावा खाने चाहिँ होइन मेरो बहिनी आगे छ एयरपोर्टमा लिन जाऊ
1: आछी
0: के को आछी हो ढिला भएपछि छुट्दा भने